हेलो अनुरोध आपण मानको मनपसंद कथाचित्र गीतर कार्यक्रम हेलो अनुरोध

0: हॅलो, आकाशवाणी संबलपूर. हॅलो, अनुरोध कार्यक्रम.
1: नमस्कार, मु नियमित श्रोता चित्रसन सबत जगन्नाथपुर रु कहुची, कळाहांडी जिल्ला.
0: आज्ञा आज्ञा, आम कार्यक्रम को आपन को स्वागत है. आज्ञा कहंतु, आज कार्यक्रम रे केउ गीत सुनिबे?
1: किछि कोटा किछि मीठा गीत रो सुने देबे नानी. फगु फगु ये आकाश तोळे चुना चुना कि ओधीर ढळे.
0: आज्ञा आज्ञा आज्ञा,
1: पतिला कोठी नानी.
0: आउ कहंतु गीत एटा आज काही कि बाछिले सुनिबा पई?
1: मते बहुत भलो लागे नानी.
0: अच्छा ठीक अछि. आम कार्यक्रम को फोन करिथिबारु आपनको आमे शुभेच्छा एवं स्वागत जनाउछु. तापर धन्यवाद जनाउछु जे आपण आपणकर भल पाइबा दउछन्ती आउ कॉल करिकि आम कार्यक्रम रे गीत सुनुछन्ती. आपणकर मनपसंदर गीतटी सुनि निउंतु ताहेले.
1: धन्यवाद नानी, रहिले. नमस्कार, जय जगन्नाथ.
0: नमस्कार आज्ञा.
2: भादरगड धत्तट्टे घेना धाती घेना थुन्ना कता. भादरगड धत्तट्टे केना ताती केना थुन्ना कता. धागिने धागिने धा धागिने धागिने धा धागिने ता धागिने ता धागिने धा.

हेलो अनुरोध आपण मानन को मनपसंद कथाचित्र गीतर कार्यक्रम हेलो अनुरोध